सचे तेरे खंड सचे ब्रह्मांड सचे तेरे लो सचे आकार सचे तेरे करने सर्व विचार सचा तेरा अमर सचा दीवान सचा तेरा हुक्म सचा फरमान सचा तेरा कर्म सचा निशान सचे तुद आखें लख करोड़ सचे सबतान सचे सबजोर सची तेरी

पहनना एक नहीं है तो कोई गल नहीं है, इच्छा भी एक नहीं है कोई गल नहीं, वक वक इच्छा है भी चलेगा। उपासना का ढंग अगर एक नहीं है कोई गल नहीं, नमाज भी चलेगी, पूजा पाठ भी चलेगा। धन गुरु गोबिंद सिंह जी महाराज के बोल में थोड़े सामने रखा, सतगुरु कहते ने काहू होए के हिंदुआ गायत्री को गुप्त जप्यो। गुरु गोबिंद सिंह जी महाराज नु घट समझिया गया, घट बयान किया गया, इस वास्ते बड़े भारी मुगलते ने। सतगुरु कहते ने काहू होए के हिंदुआ गायत्री को गुप्त जप्यो, काहू होए के तुरका पुकारे बांग दे तो हो। हे प्रभु किधरे तू हिंदू है, तू ही हिंदू है, गुफा विच बैठ के गायत्री दे मंत्रां दा जप पिया करदा है, तू ही कर रहे हैं, ये तू ही है। पर काहू होए के तुरका पुकारे बांग दे तो, किधरे तू हिंदू नहीं है मुसलमान है, मुनारे से चढ़ के बांग दे रहे हैं, अजान दे रहे हैं, पर तू ही है। इतनी समदृष्टि गुरु गोविंद सिंह जी की, काहू होए के हिंदू आ गायत्री को गुपद जप्यो, काहू होए के तुरका पुकारे बांग दे तो, कहूं को बकाव होए पुराण को पढ़त मत, कतहूं कुरान को निदान जान ले तो। किधरे तू पुराणा दा ज्ञाता है, वेदां दा ज्ञाता है, किधरे तू कुरान दा हाफिज है, सारी कुरान तेनो हिफज है। ए पुराणा दे ज्ञाता, ए कुरान दे हाफिज, प्रभु तू ही है। इतनी समदृष्टि, कोई गल नहीं, कोई कुरान पढ़ता है तो ठीक है, कोई नमाज पढ़ता है तो ठीक है, कोई पूजा पाठ करता है तो ठीक है। सतगुरु कहते ने इष्ट एक होना चाहिए, एक इष्ट खुदा परमात्मा अकाल पुरख, नाम उसके अलग होवन। नामा ते भी मनुख लड़ पेंदे ने, मैं देखना यह जरा सूरज है यदा एक नाम नहीं है, इनू संस्कृत दे भान कहते ने, रवि कहते ने, सूरज कहते ने, फिर इसनू परशियन दे आफताब कहते ने, खुर्शीद कहते ने, इनू इंग्लिश दे सन कहे जाते ने। हुण झगड़ा इस गल का नहीं, तू खुर्शीद क्यों कह रहे हैं रवि आख, तू रवि क्यों कह रहे हैं सूरज आख, सारे नाम सूरज दे, और सूरज दे नाम करके झगड़ा नहीं है। पर जिहड़ा महासूरज परमात्मा है, परमात्मा दे अखरी अर्थ ने महाचानण, जो हजारां सूरजां नूं जन्म देने वाला है, कई कोट ससियर सूर निकत्र करोड़ां सूरजां नूं जन्म देने वाला है, वह महासूरज, उहदे अगर बहुत सारे नाम आवन ते झगड़ा, अल्लाह ते राम दा झगड़ा। गुरु नानक कहंदे ने बलहारी जाओ जेते तेरे नाम है, ए प्रभु मैं सदके जाना जितने भी तेरे नाम ने, कुर्बान जाना। इस तरह का घर एको ही मिलेगा, बलहारी जाओ जेते तेरे नाम है, जितने भी तेरे नाम है कुर्बान जाने। खाना एक नहीं तो कोई गल नहीं, इससे की झगड़ा करना, पहनना एक नहीं है तो कोई गल नहीं, पीना एक नहीं है तो कोई गल नहीं, इच्छा एक नहीं है तो कोई गल नहीं। प्यो पुत्र की इच्छा भी अलग अलग होंदी है, दो विरावां दी भी इच्छावां मुख्तलिफ हो जांदियां, सारे संसार की इच्छा एक किवें करांगे। उपासना का ढंग एक नहीं है कोई गल नहीं, कोई पूजा पाठ कर रहा है, कोई जप कर रहा है, कोई तप कर रहा है, कोई कीर्तन कर रहा है, कोई प्राणायाम की साधना कर रहा है, कोई नेति धोती कर रहा है, कोई नमाज पढ़ रहा है, कोई गल नहीं। अगर उपासना का ढंग एक नहीं है तां भी चलेगा। महाराज कहंदे ने एक गल नहीं चलेगी, इष्ट एक होना चाहिए, उही एक परमात्मा, भावें उसनू खुदा आख लो, भावें उसनू राम आख लो, भावें उसनू वाहिगुरू आख लो, करतार आख लो, इष्ट एक चाहिए, फिर सारे ब्रह्मंड विच एकता हो सकती है। और सारे उसे तो आए ने, उसे एक तो ही सारी अनेकता ने जन्म लिया। अनेकता इंज है जिवें सागर एक है ते लहरां अनेक ने, सूरज एक है किरणा अनेक ने, परमात्मा एक है संसार ते अनेक ने, जीव जंतु ते अनेक ने, इस सारी अनेकता दा उस एक नाल संबंध जुड़े हुए है। इस वास्ते सारियां ही लहरां भरा भरा ने, भैण भरा ने, सारे एक सागर दे च ने। रब नाल जुड़िया होया मनुख सारे संसार दे नाल भाईचारा बनांदा है। मैं फिर लफ्ज दोहरावां, जेड़े विचार मनुख नूं मनुख नाल दूर करदे ने, उह विचार मनुख नूं परमात्मा तों वी दूर करनगे। जेड़े विचार बंदे नूं बंदे दे नेड़े नहीं आण देंदे, ए विचार बंदे नूं रब दे नेड़े वी नहीं जाण देणगे, दूर रहेगा।
हकीकत है, सच्चाई है। धन गुरु अर्जन देव जी महाराज दे बोल ए सबको उम्मीद हम आपन कीना, हम सब ना के साजन, दूर परायो मन का बिरहा तो मेल कियो मेरे राजन। करम उना दा ए हरि मंदिर साहब दी रचना सरोवर दिच की थी, सरोवर गुरु रामदास जी ने बनाया है। अमृतसर वसाण दी ते सरोवर नू बनाण दी कल्पना गुरु अमरदास जी दी, कार्य आरंभ कीता गुरु रामदास जी ने। सरोवर दे हरिमंदर बनाया गुरु अर्जन देव जी ने, हिफाजत दा सारा इंतजाम कीता गुरु हरगोबिंद साहब जी महाराज ने अकाल तख्त बना के। एक शहर विच गुरु नानक दे इतने स्वरूपां दी महिमा है, मेहनत है, ताई उसनों सिखी दा केंद्र गिणदे ने। लेकिन गजब दी गल, ऐसे हरि मंदिर दी नहीं गुरु अर्जन देव जी मियां मीर तो रखवांदे ने, और मियां मीर अपना मस्तक गुरु अर्जन देव जी दे कदमां ते रखदा। बस थोड़ा जिहा विखाद इत्थों ही शुरू हो गया, इत्थों ही शुरू हो गया। सता सत नाल टकरा गई, दो ताकतां होंदियां ने, एक बाहर दी एक अंदर दी। बाहर दी ताकत नूं कहिंदे ने सता, अंदर दी शक्ति नूं कहिंदे ने सत। गुरु नानक गुरु गोबिंद सिंह जी दी कोशिश सी कि सता सतवादी दे हाथ च होवे, होई है पर बहुत थोड़े, कदी कदाई राजा जनक। उह सतवादी भी सी, सताधारी भी सी, उह संत भी सी ते राजा भी सी। राम नूं लै लईए, वक्त दे अवतारी पुरश ने, हिरदा संत वरगा है, पर राजे ने हकूमत है। कृष्ण अवतार है, संत है, पर राजा है द्वारका दा, गुजरात दे च छोटा जिहा इलाका द्वारका, ये द्वारका दे राजा सन, नाल छोटे जिहा कुछ चार पांच या दस वी पिंड आने ने द्वारका, उत्थों दे महाराजा सन, राजनीति चलांदे सन। बाहर दी सता भी कोल सी, अंदर दा सत भी कोल सी। गुरु नानक गुरु गोबिंद सिंह जी महाराज ने नारा लाया, अगर सता सतवादी दे हाथ च नहीं होवेगी तो सता जुलम करेगी, सताधारी अपने पैरां थले मजलूमां नूं रौंदेगा, लिताड़ेगा। सता सतवादी दे हाथे च होवे, संत ही सिपाही होवे, सिपाही संत होवे, वो अंदरों अत्यंत कोमल होवे ताकि इंसाफ कर सके, वो अंदरों अत्यंत मिठास नाल भरिया होवे ताकि उहदे अंदर वितकरे ना होन। सता सत नाल टकरा गई और आद काल तो टकरांदी रही। मिस्र दी सता मंसूर नाल टकरा गई सी, इतना वड्डा फकीर विचारा सोली ते चढ़े। सरमद सूफी संत है, दिल्ली दियां गलियां दे च नगन घुमदा सी, इनू पकड़ के औरंगजेब दे दरबार दे च पेश कीता गया, नंगा क्यों घुमदा है। भावें उसने सीधा ही कह दिता सी औरंगजेब नूं, तू दस मैं केड़ी चीज नूं ढकां, तैनू मेरे विच क्रोध दिखाई देंदा है, लोभ दिखाई देंदा है, वासना दिखाई देंदी है, दुश्मनी दिखाई देंदी है, औगुणा नूं ढकना पैंदा, गुणा नूं ढकण दी लोड़ नहीं है, गंदगी नूं ढकना पैंदा, फुल्लां नूं ढकण दी लोड़ नहीं है। और बड़ी करारी चोट कीती, तू कपड़ियां दे च भी नंगा है, मैं नंगा भी ढकिया होया, भावें तू बड़े कीमती कपड़े पाए ने, पर भरावां दा कतल ते उनां दा खून तेरे कपड़ियां च वी बार आ रहे है। तू प्यो नूं जिहड़ा तड़पा तड़पा के मारिया है, ये जुलम तेरे कपड़ियां तो वी बाहर आ रहे है। इंसाफ दया प्रेम मेरी नग्नता तो वी प्रगट हो रहा है, मैं नंगा भी ढकिया होया, तू ढकिया होया भी नंगा है, पेशां दे लिबास
ਹਰ ਕਿਰਾਂ ਐਬੇ ਦੀਦ ਬੇਅਬਾਂ ਰਾਹ ਲਿਬਾਸ ਔਰ ਐਨੀ ਦਾਦ। ਦੋ ਨੁਕਤੇ ਤੁਹਾਡੇ ਸਾਹਮਣੇ ਰੱਖਾਂ। ਇਹ ਰਹਿੰਦਾ ਸੀ ਜਿੱਥੇ ਅੱਜ ਕੱਲ੍ਹ ਦਿੱਲੀ ਦੇ ਗੁਰਦੁਆਰਾ ਮਜਨੋਂ ਢਿੱਲਾ ਹੈ। ਇਸ ਟਿੱਲੇ ਦੇ ਕੋਲ ਇਹਦੀ ਨਿੱਕੀ ਜਿਹੀ ਝੁੱਗੀ ਸੀ ਤੇ ਚਾਰੋਂ ਪਾਸੇ ਇਸਨੇ ਵਾੜ ਲਾਈ ਹੋਈ ਸੀ, ਉਹਦੇ ਚ ਰਹਿੰਦਾ ਸੀ। ਸ਼ਿਕਾਰ ਖੇਡ ਕੇ ਇੱਕ ਦਿਨ ਔਰੰਗਜ਼ੇਬ ਵਾਪਸ ਆ ਰਿਹਾ ਤੇ ਝੁੱਗੀ ਦੇ ਚੋਂ ਆਵਾਜ਼ ਆ ਰਹੀ ਸੀ, ਅੱਲਾਹੋ ਅੱਲਾਹੋ ਅੱਲਾਹੋ। ਹੈਰਾਨ ਹੋਇਆ, ਆਵਾਜ਼ ਦੇ ਖਿੱਚ ਬਦਲੀ ਸੀ। ਦਿਲ ਦੀ ਗਹਿਰਾਈ ਚੋਂ ਅਗਰ ਵਾਹਿਗੁਰੂ ਸ਼ਬਦ ਨਿਕਲੇ ਉਹਦੇ ਚ ਕੁਝ ਕਸ਼ਿਸ਼ ਹੋਵੇਗੀ। ਐਵੇਂ ਜ਼ਬਾਨ ਕਹਿ ਰਹੀ ਹੈ ਉਹ ਠੀਕ ਹੈ, ਕੰਨਾਂ ਤੱਕ ਜਾਏਗਾ, ਗਹਿਰਾ ਨਹੀਂ ਉਤਰੇਗਾ। ਮੈਂ ਅਕਸਰ ਅਰਜ਼ ਕਰਦਾ ਹੁੰਦਾ, ਜਿਸ ਦਰਖਤ ਨੇ ਆਪਣੀਆਂ ਸ਼ਾਖਾਂ ਨੂੰ ਆਸਮਾਨ ਤੱਕ ਲੈ ਜਾਣਾ, ਉਹਨੂੰ ਆਪਣੀਆਂ ਜੜ੍ਹਾਂ ਪਾਤਾਲ ਦੇ ਚ ਲੈ ਜਾਣੀਆਂ ਪੈਣਗੀਆਂ। ਜੋ ਦਰਖਤ ਗਹਿਰਾ ਨਹੀਂ ਜਾ ਸਕਦਾ ਉਹ ਉੱਚਾ ਵੀ ਨਹੀਂ ਉੱਠ ਸਕਦਾ। ਜਿਹੜੀ ਗੱਲ ਗਹਿਰੀ ਨਹੀਂ ਆਉਂਦੀ ਉਹ ਬੁਲੰਦ ਵੀ ਨਹੀਂ ਆਉਂਦੀ, ਉੱਚੀ ਵੀ ਨਹੀਂ ਆਉਂਦੀ। ਬੜੀ ਦਿਲ ਦੀ ਗਹਿਰਾਈਆਂ ਚੋਂ ਅੱਲਾਹੋ ਅੱਲਾਹੋ ਨਿਕਲ ਰਿਹਾ ਸੀ। ਬਾਹਰ ਬੜਿਆਂ ਦੇ ਹਿਰਦਿਆਂ ਨੂੰ ਦੋ ਪੈਂਦੀ ਸੀ। ਔਰੰਗਜ਼ੇਬ ਕਹਿੰਦਾ ਇੱਥੇ ਕੌਣ ਰਹਿੰਦਾ? ਸ਼ਿਕਾਰ ਖੇਡ ਕੇ ਵਾਪਸ ਆ ਰਿਹਾ ਸੀ ਨਾਲ ਅਹਿਲਕਾਰ ਸਿਪਾਹੀ। ਹੱਥ ਜੋੜ ਕੇ ਅਹਿਲਕਾਰ ਨੇ ਕਿਹਾ, ਜਹਾਂ ਪਨਾਹ ਇੱਥੇ, ਉਹੀ ਨਗਨ ਫਕੀਰ ਨੰਗਾ ਰਹਿਣ ਵਾਲਾ ਪਾਗਲ ਸਰਮਦ, ਉਹ ਹੈ ਇਰਾਨੀ ਫਕੀਰ, ਇਰਾਨ ਤੋਂ ਆਇਆ ਸੀ। ਘੋੜੇ ਤੋਂ ਉਤਰਿਆ, ਧੋ ਪਈ, ਖਿੱਚ ਪਈ, ਦਿਲ ਦੀ ਗਹਿਰਾਈ ਚੋਂ ਨਿਕਲੇ ਧੁੰਨ ਤੇ ਮੁਤਾਸਰ ਨਾ ਕਰੇ। ਦਿਲ ਸੇ ਜੋ ਬਾਤ ਨਿਕਲਤੀ ਹੈ ਅਸਰ ਰੱਖਦੀ ਹੈ। ਚਾਰੋਂ ਪਾਸੇ ਵਾੜ ਸੀ, ਅਹਿਲਕਾਰਾਂ ਨੇ ਵਾੜ ਨੂੰ ਇੱਕ ਪਾਸੇ ਕੀਤਾ। ਜੈਸੇ ਔਰੰਗਜ਼ੇਬ ਅੰਦਰ ਦਾਖਲ ਹੋਇਆ, ਇੱਕ ਕੁੱਤਾ ਸੀ ਬੜਾ ਭਾਰੀ ਤੇ ਖੂਨ ਖਾਰ ਜਿਹਾ, ਟੁੱਟ ਕੇ ਪੈ ਗਿਆ ਔਰੰਗਜ਼ੇਬ, ਲਿਬਾਸ ਫਾੜ ਦਿੱਤਾ। ਅਹਿਲਕਾਰਾਂ ਸਿਪਾਹੀਆਂ ਨੇ ਬਚਾਇਆ। ਕੁੱਤੇ ਦੇ ਭੌਂਕਣ ਦੀ ਆਵਾਜ਼, ਸਿਪਾਹੀਆਂ ਦਾ ਸ਼ੋਰ ਸ਼ਰਾਬਾ, ਅੰਦਰ ਬੈਠਾ ਉਸ ਸਮਾਧੀ ਦੇ ਚ ਮਸਤੀ ਚ, ਉਹਦੀ ਸਮਾਧੀ ਭੰਗ ਹੋਈ, ਉਹਨੇ ਅੱਖਾਂ ਖੋਲੀਆਂ, ਬਾਹਰ ਆਇਆ ਕੀ ਦੇਖਦਾ? ਵਕਤ ਦਾ ਹੁਕਮਰਾਨ ਗਰਜਦੀ ਹੋਈ ਆਵਾਜ਼ ਦੇ ਨਾਲ ਔਰੰਗਜ਼ੇਬ ਨੇ ਆਖਿਆ, ਦਰੇ ਦਰਵੇਸ਼ ਰਾਂ ਦਰਬਾਨਾ ਬਾਇਤ। ਦਰਵੇਸ਼ਾਂ ਦੇ ਬੂਹੇ ਤੇ ਕੁੱਤਾ ਨਹੀਂ ਚਾਹੀਦਾ, ਤੂੰ ਕਿਉਂ ਪਾਲ ਕੇ ਰੱਖਿਆ? ਤੇਰੇ ਘਰ ਤੇ ਸੁਰਾਈ ਵੀ ਕੋਈ ਨਹੀਂ, ਭਾਂਡਾ ਵੀ ਕੋਈ ਨਹੀਂ, ਕਿ ਕਿਸੇ ਨੇ ਚੋਰ ਨੇ ਚੁਣਾਉਣਾ ਹੈ, ਕੁਛ ਵੀ ਨਹੀਂ। ਤੂੰ ਇਤਨਾ ਖੂਨ ਖਾਰ ਕੁੱਤਾ ਪਾਲ ਕੇ ਰੱਖਿਆ, ਦੇਖ ਮੇਰੇ ਸਾਰੇ ਕੱਪੜੇ ਫਾੜ ਦਿੱਤੇ, ਅਜੇ ਮੇਰਾ ਜਿਸਮ ਬਚ ਗਿਆ। ਦਰੇ ਦਰਵੇਸ਼ ਰਾਂ ਦਰਬਾਨਾ ਬਾਇਦ। ਦਰਵੇਸ਼ਾਂ ਦੇ ਬੂਹੇ ਤੇ ਕੁੱਤਾ ਨਹੀਂ ਚਾਹੀਦਾ। ਉਹ ਫਕੀਰ ਬੜਾ ਬੇਪਰਵਾਸੀ ਬੋਲ ਪਿਆ, ਬਬਾਇਦ ਤਾਂ ਸਗੇ ਦੁਨੀਆਂ ਨਾ ਆਇਦ। ਦਰਵੇਸ਼ਾਂ ਦੇ ਬੂਹੇ ਤੇ ਵੀ ਕੁੱਤਾ ਚਾਹੀਦਾ ਤਾਂ ਕਿ ਤੇਰੇ ਵਰਗੇ ਦੁਨੀਆਂਦਾਰ ਕੁੱਤੇ ਨਾ ਆਵਣ। ਮੈਂ ਇਸ ਵਾਸਤੇ ਪਾਲ ਕੇ ਰੱਖਿਆ। ਹੁਕਮ ਕੀਤਾ, ਸਵੇਰੇ ਸੂਰਜ ਨਿਕਲਣ ਤੋਂ ਪਹਿਲੇ ਇਸ ਨੂੰ ਕਤਲ ਕਰ ਦਿਓ। ਇਹਦੀ ਕਬਰ ਜਾਮਾ ਮਸਜਿਦ ਦੇ ਕੋਲ ਬਣੀ ਹੋਈ, ਹੁਣ ਰੋਜ਼ ਲੋਕੀ ਚਾਦਰਾਂ ਚੜਾਉਂਦੇ ਨੇ, ਫੁੱਲ ਚੜਾਉਂਦੇ ਨੇ, ਉਦੋਂ ਤੇ ਕਤਲ ਕਰ ਦਿੱਤਾ ਗਿਆ। ਮੌਲਾਨਾ ਅਬਦੁਲ ਕਲਾਮ ਆਜ਼ਾਦ, ਜੋ ਭਾਰਤ ਦਾ ਪਹਿਲਾ ਵਿਦਿਆ ਮੰਤਰੀ ਬਣਿਆ, ਆਪ ਨੂੰ ਪਤਾ ਹੋਵੇਗਾ, ਸੰਨ 1947 ਵਿੱਚ ਐਜੂਕੇਸ਼ਨਲ ਮਿਨਿਸਟਰ ਇਸ ਨੂੰ ਬਣਾਇਆ ਗਿਆ ਸੀ, ਮੌਲਾਨਾ ਅਬਦੁਲ ਕਲਾਮ ਆਜ਼ਾਦ। ਇਹਨੇ ਇੱਕ ਕਿਤਾਬ ਲਿਖੀ ਹੈ ਬੜੀ ਸੋਹਣੀ, ਹਿੰਦ ਕੇ ਉਲਮਾ ਵ ਉਕਰਾਮ, ਹਿੰਦੁਸਤਾਨ ਦੇ ਜਿਹੜੇ ਬੜੇ ਬੜੇ ਸੰਤ ਸਾਧੂ ਹੋਏ ਨੇ ਉਹਨਾਂ ਦੇ ਉੱਤੇ ਲਿਖੀ, ਹਿੰਦ ਕੇ ਉਲਮਾ ਵ ਅਕਰਾਮ। ਉਹਦੇ ਚ ਸਰਮਦ ਬਾਰੇ ਦੋ ਪੰਕਤੀਆਂ ਮੈਂ ਪੜ੍ਹ ਕੇ ਬੜਾ ਹੈਰਾਨ ਹੋਇਆ। ਉਹ ਕਹਿੰਦਾ, ਐ ਔਰੰਗਜ਼ੇਬ, ਹੋ ਸਕਦਾ ਹੈ ਖੁਦਾਵੰਦ ਤਾਲਾ ਆਪਕੇ ਤਮਾਮ ਗੁਨਾਹ ਮਾਫ਼ ਕਰ ਦੇ, ਪਰ ਸਰਮਦ ਜੈਸੇ ਸੂਫੀ ਫਕੀਰ ਕਾ ਕਤਲ ਨਾਕਾਬਲੇ ਮਾਫ ਹੈ। ਮੌਲਾਨਾ ਅਬਦੁਲ ਕਲਾਮ ਆਜ਼ਾਦ, ਇਹ ਉਹਦੀ ਲੇਖਣੀ ਹੈ। ਹੋ ਸਕਦਾ ਹੈ ਖੁਦਾਵੰਦ ਤਾਲਾ ਆਪਕੇ ਤਮਾਮ ਗੁਨਾਹ ਮਾਫ਼ ਕਰ ਦੇ, ਪਰ ਸਰਮਦ ਜੈਸੇ ਸੂਫੀ ਫਕੀਰ ਕਾ ਕਤਲ ਨਾਕਾਬਲੇ ਮਾਫ਼ ਹੈ। ਮੁਸਲਮਾਨ ਸੀ ਇਹ ਸਰਮਦ,
نماز پڑھدا سی، اللہ ہو جپدا سی، قرآن دی آیتاں وجد وچ پڑھدا سی، کپڑے نہیں پہندا سی، اور بے پرواہ سی، بے پرواہ سدا رنگ ہر کے جان کو پاک سوامی، فقیر دا سبا ہی ہوندا ہے بے پرواہ، جو بے پرواہ نہیں متاج ہے، متاج منک سنت نہیں ہوندا، بے پرواہ ہوندا ہے۔ یہ بے پرواہی دھن گرو ارجن دیو جی مہاراج دی شہادت دا باعث بنی۔ آپ تے حکم صادر کیتا گیا بھائی 2.5 لاکھ سونے دیاں موراں جروانے وجوں دیو، اللہ دے سمند جتنے بول نے گرو گرنتھ صاحب دے کڈو، اور اس تو علاوہ کچھ مسلم فقیر بھٹک کے تھوڑے کو لام دینے منائی کرو۔ سائیں میاں میر جیسے، کبھی جمال حسین جیسے، لمبی چوڑی لسٹ ہے۔ ستگر خاموش رہے، کہنے لگے ایک بھی یہ بول منن والا نہیں ہے، ساڈے کول سونا بتھیرا ہے، پر دھرم مندراں دی تعمیر واسطے، غریباں دی اساری واسطے، دھرم پرچار واسطے تیرے خزانہ بھرن واسطے نے سدھ۔ یہ بے پرواہی شہادت دا کارن بنے۔ شہادت تھوڑا عربی دا لفظ ہے، سچ دی گواہی دینی، شہادت گواہی۔ سچ دے پک وچ کوئی کھڑا ہوئے تے مسئلہ جاندا ہوئے، دانی تے بہت نے، کوئی دھن دا دان کر لے گا، کوئی ان دا دان کر لے گا، کوئی کپڑے دان دے دے گا، کوئی زمین او جائیداد سچ دی خاطر، گرو دی خاطر، پر کوئی اپنی جان قربان کرے سچ دی خاطر، سچ دے پک وچ کھڑا ہو جائے۔ اس واسطے روح زمین تے دھن گرو ارجن دیو جی مہاراج دی شہادت مہان شہادت ہے، سچ دے پک دے کھڑے ہو گئے نا، جان بھی جان دیے دے جاوے، اسی جان نشاور کر دیں۔ اس واسطے بھارت دے سکھ جگت شہیدان دا سرتاج کہندی ہے، یہ شہیدان دے سرتاج نے دھن گرو ارجن دیو جی مہاراج۔ آپ کہندے نے میں ساریاں نو متر بنا لیا، کوئی مینوں دشمن سمجھدا تے سمجھے، سب میرے متر نے، سارا جہان میرا اپنا ہے، سب کو امیت ہم اپن کینا، ہم سب نا کے ساجن، دور پر آیو من کا برہا، تو میل کیو میرے راجن۔ جتھے ہری مندر صاحب دی آپ نے تعمیر کرائی، دھن گرو گرنتھ صاحب جی دی سمپادنا بھی انہاں نے کیتی، اور اس تو علاوہ جڑا مہان کم دھن گرو ارجن دیو جی مہاراج دا، جگہ جگہ دھرمشالے بنانے، کتھا کیرتن دے پرواہ چلانے۔ پائی گرداس نو تدے ہی کہنا پیا، گھر گھر اندر دھرمشال ہوئے، کیرتن سدا وسوا، ہر گھر گردوارا بنے۔ اسی تے پٹ اٹھدے ہیں کدھر دو گردوارے تین گردوارے بھی بن جاندے، دل تنگ ہو جاندے، ٹکراؤ لڑو جھگڑو، بندے تے بندے نال جگڑتے ہیں، گردوارے بھی گردوارے نال جگڑتے ہیں۔ گھر گھر اندر دھرمشال، ہر گھر گردوارا ہوئے، ہر گھر دھرمشال ہوئے، گھر گھر اندر دھرمشال ہوئے، کیرتن سدا وسوا۔ اتنی میں عرض کر دیاں، تنگ دل منک، منک تے کی وہ کچھ بھی نہیں ہے، انہوں سکھ کہنا تے بنتا ہی نہیں ہے، تنگ دل منک سکھ نہیں ہو سکتا۔ سکھ تے اتنا وشال ہوئے، مرلی دی تان بھی گونجے، مسجد دی اذان بھی گونجے، پر سکھ اتنا تنگ دل ہوئے، یہ بانی بھی نہ برداشت کر سکے، انی تنگ دلی آ جائے۔ دھن گرو ارجن دیو جی مہاراج دے ہردے نو ویکھنا پے گا، اتنا وشال جگرا، مہان مندر بنانا ہے، نہیں ایک مسلمان رکھے، پتھر مسلمان رکھے، میاں میر نے پتھر رکھے، یہ نہیں سوچیا سکھ رکھے۔ جڑا واقعی سکھ دھرم نو مند ہے، پورن طور تے مند ہے، تے جس دا نام میں اس ڈنگ دا ہوئے، او پتھر رکھے، نہیں، میاں میر اس تو نہیں پتھر رکھوایا۔ دربار صاحب داس کوئی غالباً 20-25 دن ہر سال کتھا کرتا ہے، گرو رام داس جی مہاراج دے گروپرب تو لے کے دیوالی تک۔ 40-42 سال وچ میرا کدی ناگا نہیں پیا، میں ہر سال اتھے ہی ہونا۔
साई मियां मीर दी अंश चो चार पंज मुसलमान कश्मीर तो आमदे ने हर साल मिलते ने मैनू मिलते ने और आके कहने मस्किन दी सानू माण है असि उस मंदिर दे पुजारियां ते मत्था टेकन वास्ते आया जिस दी बुनियाद साडे बुजुर्गां ने रखी सी साई मियां मीर ने रखी सी माण करदे ने वो माण करदे ने हैं मुसलमान दाड़ियां रखी हुई नमाज पढ़ते हैं और गुरु रामदास जी महाराज के पूर्व के दिन आते हैं उन्होंने दिन आते हैं अक्टूबर के महीने वह भी आते हैं मथा टेकते हैं तो रूहे जमीन ते सांझी वालता का इस तरह का केंद्र धन गुरु अर्जन देव जी महाराज ने बनाया आपदी इतिहास तो आप दे बोलों तो शिक्षा की मिलती है वह महान है मनुख जो सच की खातर कुरबानी देवे उसका धन महान है जो सच वासे धन खर्च करे अन खर्च करता है लेकिन वह सब तो सिरमौर है जो सच की खातर अपनी जान कुरबान करता है जान निछावर करता है। तुसी शहादत दिहाड़ा मना रहे हो कुछ ना कुछ सच दे मार्ग ते कुरबान करना ही पैंदा है कुरबान किते बिना कुछ प्राप्त भी नहीं होंदा और हकीकत वक्ती तौर ते झूठ दी जित आउंदी है सच दी नहीं आउंदी दो शब्द बर्दाश्त कर लेना वक्ती तौर ते जित आउंदी है वक्ती तौर ते झूठी कह कई जित गई 14 साल दा राम नूं बनवास सिंघासन राज तिलक मेरे बच्चे नूं भरत नूं जित ते हो गई वक्ती तौर ते 14 साल लई जाना पिया वक्ती तौर ते ते कंस दी जित है उन्हें देवकी ते बासदेव नूं जेल दे पाया है 6 बच्चे देवकी दे मार दिते ने उसने 7वें कृष्ण दा जन्म होया है राज घराने दा ए बच्चा फिर गुजर इसनूं पालदे ने जसोदा पालदी है ग्वालन सी नंद बाबा पालदा ग्वाला सी मां बाप ते देवकी ते बासदेव ने पर नकली मां बाप कोल पलदा पे राज घराने दा ए बच्चा वड्डा होके गवां चारदा वक्ती तौर ते झूठ दी जित आउंदी वक्ती तौर ते जे देखिए सिंघासन ते बैठा है सूबा सरहंद दीवारां दे चिणे जा रहे मासूम लाडले वक्ती तौर ते झूठ दी जित आउंदी ये भी मैरज करते हैं सिंघासन ते बैठा है वक्त दा शहनशाह पर दिल्ली दे चांदनी चौंक दे कतल हो रहा है कोई फकीर किसी दा सीस धड़ तो अलग कीता जा रहा है वक्ती तौर ते जित झूठ दी आउंदी है सच सोली ते टंगे होया ईसा झूठ सिंघासन ते बैठा है प्रमाण पिया करदा वक्ती तौर ते झूठ दी जित आउंदी है पर धन गुरु अर्जन देव जी महाराज कहंदे ने कूड़ ने खुट्टे नानका ओड़क सच रही अज सारे जहान विच धन गुरु अर्जन देव जी महाराज दी जय जयकार है पर झूठ दी मजार ते तो कोई दीवा जलाण वाला भी नहीं साहिब रहमत करन पुरब मनांदे होया सच दे धारनी बनिए और महान संदेश गुरु अर्जन देव जी दा पराई तात हिरदे च नहीं रखने दूसरे दा बुरा भी नहीं मंगना फिर गुरु अर्जन देव जी दा संदेश जेड़े विचार मनुख नूं मनुख तो दूर करदे ने वह विचार मनुख नूं परमात्मा तो भी दूर कर देणगे जो मनुख मनुखां दे नेड़े नहीं होना चाहता वह मनुख परमात्मा दे नेड़े हो ही नहीं सकेगा गुरु अर्जन देव जी महाराज दा यह महान संदेश कुछ बुद्धि अनुसार समय की गति मुख रखदे थोड़े सामने रखे साहबां दे मूल सिद्धांतिक नुक्ते साडे हिरदे विच वसन ते पुरब मनाया होया सफल होवे पुल चुक दी शमा इत्थे ही समाप्ति वाहिगुरु जी का खालसा वाहिगुरु जी की फतेह।